0: episode 9.
1: हाँ चुप कर लंघ जावे कोल दी तू संघ जावे एको तकनी च तेरे रंग विच रंग जावे लोग